0: दिस प्रोग्राम इज ब्रॉट टू यू बाय
1: जडे मां पांजो ख्याल रखंदी आहे त सेहत नसलन ताईं हलंदी आहे ही पैगाम कश फाउंडेशन ऐं कैनेडियन गवर्नमेंट जे तरफां पेश कयो वियो
2: अब आपकी खूबसूरती का फैन वाइट एज ब्यूटी क्रीम